0: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधि झा। अथ वार्ताः। केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः। पश्चिम एशिया संकट कारणेन वर्धितेषु इन्धनमूल्येषु भारतीय विमान सेवानां कृते विमान इन्धनस्य अर्थात् एटीएफ मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः सहस्रकोटि रूप्यकाणां आयव्यय सहायतां प्रदातुं प्रशासनं निर्णयं कृतवत्। सूचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव अवोचत यत् एतेन विमानन क्षेत्र संबद्धाः प्रायः 77 लक्ष आजीविकाः सुरक्षिताः भविष्यन्ति। सहायता योजनेयं 36 मासपर्यन्तं प्रवर्तयिष्यते। मन्त्रिमण्डलेन दिल्ली निकटवर्ति क्षेत्रे वायु प्रदूषण नियन्त्रणार्थमपि एकस्याः योजनायाः अनुमोदनं कृतम्। द्विवर्षीय योजनायां प्रायः 2 लक्षं ट्रक यानानि 16 सहस्रं बस यानानि च प्रतिष्ठापयितुं लक्ष्यं निर्धारितम्। मन्त्रिमण्डलीय समित्या ओडिशा राज्ये रामेश्वरात् पारादी पर्यन्तं 63,100 किलोमीटर परिमितस्य नूतन तटीय राजमार्ग निर्माणाय अनुमतिः प्रदत्ता। एतदतिरिच्य समित्या बिहार राज्ये राष्ट्रिय राजमार्गयोः 31 तथा 31,200 च इत्येतयोः खगड़िया पूर्णिया खण्डस्य चतुर्पथ परियोजनापि अनुमोदिता। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां वेनेजुएला देशस्य राष्ट्रपतिना डेल्जी रोड्रिगेज इत्यनेन सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति। अस्याम् उच्चस्तरीय चर्चायां भारत वेनेजुएला सम्बद्धानाम् अशेषेषु पक्षेषु मन्थनं भविष्यति। सहैव ऊर्जा सुरक्षा व्यापार निवेश स्वास्थ्य सेवा परिवहनं नवीकरणीय ऊर्जा इत्यादिषु क्षेत्रेषु भविष्ये सहयोगस्य नूतन मार्गाणाम् अन्वेषणं च भविष्यति। रोड्रिगेज वर्यः भारतदेशस्य 5 दिवसीय यात्रायां ह्यः नवदिल्लीं समागच्छत्। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् कृत्स्नेही विश्वे योगस्य लोकप्रियता तीव्रगत्या वर्धमाना वर्तते। एकस्मिन् सामाजिक अन्तर्जालीय पटले एकेन सन्देशेन प्रधानमन्त्रिणा संसूचितं यत् अद्य प्रथम वैश्विक योगासन प्रतियोगितायां सः आभासीय माध्यमेन सम्मिलितो भविष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य सायंकाले त्रिपुरा राज्यस्य 2 दिवसीय यात्रायाम् अगरतला नगरं प्रति एष्यति। यात्रावधौ श्रीशाहः पुष्पवन्त पैलेस इत्यस्य शिलान्यास समारोहे भागं ग्रहीष्यति। लंकामुरास्थिते सीमा सुरक्षाबलस्य निरीक्षणं च करिष्यति। सहैव राज्य केन्द्रीय सुरक्षाधिकारिभिः सह एकं उच्चस्तरीय उपवेशनं करिष्यति। गृहमन्त्रिणः यात्रां वीक्ष्य त्रिपुरा प्रशासनेनापि एका उच्चस्तरीया प्राशासनिक सुरक्षा सीमा सभा आयोजिता। राष्ट्रिय राजधान्यां दिल्ल्यां मालवीय नगरस्य एकस्मिन् विश्रान्ति निलये भीषणाग्निकाण्डे 21 जनाः मृत्युमुपगताः, अनेके च जनाः व्रणिताः अभवन्। दक्षिणदिल्ल्यारक्षिविभागस्य उपायुक्तः अनन्त मित्तलः अवोचत् यत् अग्निशमनविभागस्य 8 वाहनैः सह अग्निः नियन्त्रितः। आरक्षिणाम् अग्निशमनस्य तथा अन्य आपत्कालिकसेवानां संयुक्तप्रयत्नैः 40 जनाः सुरक्षितरूपेण उद्धृताः, चिकित्सोपचारार्थं च चिकित्सालयेषु प्रेषिताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी घटनामुद्दिश्य गहनं दुःखं व्यक्तीकृतवान्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन्, गृहमन्त्री अमितशाहः तथा दिल्लीराज्यस्य मुख्यमन्त्री रेखागुप्ता अपि अस्मिन् दुःखदे घटनाक्रमे शोकं प्रकटितवन्तः। सर्वैः नेतृभिः शोकसन्तप्त परिवारान् प्रति गहन संवेदना व्यक्तीकृता। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಹಾಸನ ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಾಂಕ 102.2 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್.
2: ಹೊಸ ಕಾರ್ ತಗೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಯೋಚಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಯಾವ ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀಯಾ?
3: ನಾನ್ ಡ್ರೈವ್ ಮಾಡೋದು ನನ್ನ ಫೇವರಿಟ್ ಹ್ಯುಂಡೈ ಕಾರನ್ನ, ನಿನಗೂ ಅದನ್ನೇ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ.
2: ಹ್ಯುಂಡೈ ಎಕ್ಸ್ ಶೋರೂಮ್ 5.55 ಲಕ್ಷದಿಂದ 46 ಲಕ್ಷದವರೆಗಿನ ಕಾರುಗಳ ಅದ್ಭುತ ಶ್ರೇಣಿಯನ್ನೇ ಹೊಂದಿದೆ. ನೀವು ಯಾವುದೇ ಕಾರನ್ನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡೋಕೆ ಮುಂಚೆ ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಅದ್ವೈತ್ ಹ್ಯುಂಡೈ ಶೋರೂಮ್ನಲ್ಲಿ ಹ್ಯುಂಡೈ ಕಾರನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಡ್ರೈವ್ ಮಾಡಿ. ಅದ್ವೈತ್ ಹ್ಯುಂಡೈ ಹಾಸನ.
4: ನಾವು ನಾಗರಿಕರು,
5: ಸ್ವಚ್ಛತೆ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಆದರೆ ಖಾಲಿ ಸೈಟುಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಹಾಕುವ ಕಸಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರು?
6: ನಾವೇ ಅಲ್ವೇ.
5: ಬನ್ನಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಬರುವ ಕಸದ ಗಾಡಿಗೆ ಕಸವನ್ನ ಹಾಕಿ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ ನಾವು ಮಾಡೋಣ.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಕೇಳುಗರೆ, ಗಾದೆ ಗಮ್ಮತ್ತು ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಾಗತ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ಅಪೂರ್ಣವಾದ ಗಾದೆಯನ್ನು ಹೇಳ್ತೇವೆ, ನೀವು ಆ ಗಾದೆನ ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 2452258 ಮತ್ತೊಂದು 2462289 ಎಸ್ಟಿಡಿ ಕ್ರಮಾಂಕ 08172. ಇನ್ಯಾಕೆ ತಡ ಕರೆ ಮಾಡಿ. ಜೊತೆ ಮಾತನಾಡಕ್ಕೆ ಲೈನ್ ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ನಮಸ್ತೆ.
4: ನಮಸ್ತೆ ಮೇಡಮ್.
3: ನಮಸ್ತೆ, ಯಾರಿದು?
4: ಕಾಂತರಾಜು ಅಂತ, ಹಾಸನಿಂದ.
3: ಕಾಂತರಾಜು ಅವರೇ, ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ತಮಗೆ.
4: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್.
3: ನಿಮಗೆ ಗಾದೆ ಹೀಗಿದೆ.
4: ಓಕೆ.
3: ಅತ್ತಿಕಾಯಿ ಹಣ್ಣಾಗೋ ಹೊತ್ತಿಗೆ,
4: ಅತ್ತಿಕಾಯಿ ಹಣ್ಣು

0: ಈಗ ಸಮಯ 8:45. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
1: ನಮಸ್ಕಾರ. ಆಕಾಶವಾಣಿ ಸೆ ಸಮಾಚಾರ ಸಂಧ್ಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ವಿಶಾಲ್ ಶರ್ಮಾ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಭಾರತ ಔರ್ ವೆನೆಜುಲಾ ನೆ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧೋ ಕೆ ಸಭಿ ಪಹಲುವೋ ಕಿ ಸಮೀಕ್ಷಾ ಕಿ. ಊರ್ಜಾ, ವ್ಯಾಪಾರ, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ತಥಾ ಅನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಸಹಯೋಗ ಕೆ ನಯೆ ಅವಸರ ತಲಾಶನೆ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಕಿ. ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ನೆ ಪೂರ್ವೋತ್ತರ ರಾಜ್ಯೋ ಕೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯೋ ಸೆ ನಯಿ ಪೀಢಿ ಕೆ ಲಿಯೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್, ಮಶೀನ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಔರ್ ಬ್ಲಾಕ್ ಚೇನ್ ಕೆ ಬುನಿಯಾದಿ ಢಾಂಚೆ ಪರ್ ಧ್ಯಾನ ದೇನೆ ಕೋ ಕಹಾ. ಅಹಮದಾಬಾದ್ ಮೇ ವಿಶ್ವ ಯೋಗಾಸನ್ ಖೇಲ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಕಾ ಶುಭಾರಂಭ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೆ ವಿಶ್ವಾಸ ವ್ಯಕ್ತ ಕಿಯಾ ಕಿ ಇಸ್ಸೆ ಯೋಗಾಸನ್ ಕೋ ವೈಶ್ವಿಕ ಖೇಲ್ ಪಹಚಾನ್ ಮಿಲೇಗಿ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಔರ್ ಎಥೆನಾಲ್ ಕಿ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಮಾತ್ರಾ ಕೆ ಮಿಶ್ರಿತ ಇಂಧನ್ ಸೆ ಚಲನೆ ವಾಲಿ ದೇಶ್ ಕಿ ಪಹಲಿ ಫ್ಲೆಕ್ಸ್ ಫ್ಯೂಯಲ್ ಯಾತ್ರಿ ಕಾರ್ ಲಾಂಚ್. ಮಾನ್ಸೂನ್ ನೆ ದಿ ಕೇರಳಂ ಮೇ ದಸ್ತಕ್. ಕೇರಳಂ, ಕರ್ನಾಟಕ ಔರ್ ತಮಿಳುನಾಡು ಮೇ ಅಗಲೆ 7 ದಿನ ತಕ್ ಮೂಸಲಧಾರ ಬಾರಿಷ್ ಕಾ ಅನುಮಾನ್. ಔರ್ ಭಾರತೀಯ ಮುಕ್ಕೇಬಾಜ್ ಜೈಸ್ಮಿನ್ ಲೆಂಬೋರಿಯಾ ವಿಶ್ವ ಬಾಕ್ಸಿಂಗ್ ರ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಮೇ ಪಹಲೆ ಸ್ಥಾನ ಪರ್ ಪಹುಂಚಿ. ಪ್ರಿಯಾ ಘಂಘಾಸ್ ಔರ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಸುರೇಶ್ ನೆ ಶೀರ್ಷ 3 ಮೇ ಜಗಹ ಬನಾಯಿ. ಔರ್ ಅಬ್ ಸಮಾಚಾರ ವಿಸ್ತಾರ ಸೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೆ ಆಜ್ ನಯಿ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ವೆನೆಜುಲಾ ಕಿ ಕಾರ್ಯವಾಹಕ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಡೆಲ್ಸಿ ರೋಡ್ರಿಗೇಸ್ ಸೆ ಬಾತ್ಚೀತ್ ಕಿ. ದೋನೋ ನೇತಾವೋ ನೆ ಭಾರತ ಔರ್ ವೆನೆಜುಲಾ ಕೆ ಬೀಚ್ ಸಂಬಂಧೋ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಕಿ ತಥಾ ಊರ್ಜಾ, ವ್ಯಾಪಾರ, ನಿವೇಶ, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ಔರ್ ಆಟೋಮೊಬೈಲ್ ಜೆಸೆ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಸಹಯೋಗ ಬಢಾನೆ ಕೆ ನಯೆ ಅವಸರೋ ಪರ್ ವಿಚಾರ ವಿಮರ್ಶ ಕಿಯಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ನೆ ಸೋಶಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪರ್ ಬತಾಯಾ ಕಿ ದೋನೋ ದೇಶೋ ಕೆ ಬೀಚ್ ಊರ್ಜಾ, ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಖನಿಜ, ತಕನೀಕ್, ಕೃಷಿ, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಔರ್ ಲೋಗೋ ಕೆ ಬೀಚ್ ಆಪ್ಸಿ ಸಂಪರ್ಕ ಜೆಸೆ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಸಹಯೋಗ ಬಢಾನೆ ಪರ್ ಚರ್ಚಾ ಹುಯಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನೆ ಕಹಾ ಕಿ ಲ್ಯಾಟಿನ್ ಅಮರಿಕಾ ಮೇ ಏಕ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಸಾಝೇದಾರ್ ಕೆ ರೂಪ ಮೇ ವೆನೆಜುಲಾ ಕೆ ಸಾಥ್ ಭಾರತ ಕಾ ಘನಿಷ್ಠ ಸಹಯೋಗ ವಿಕಾಸಶೀಲ ದೇಶೋ ಕೆ ಉತ್ಥಾನ್ ಕೆ ಲಿಯೆ ಬೇಹದ್ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಹೈ. ಬೈಠಕ್ ಕೆ ಬಾದ್ ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯ ಮೇ ಪೂರ್ವಿ ಕ್ಷೇತ್ರ ಕೆ ಸಚಿವ ರುದ್ರೇಂದ್ರ ಟಂಡನ್ ನೆ ಮೀಡಿಯಾ ಕೋ ಬತಾಯಾ ಕಿ ಆಜ್ ಕಿ ಬಾತ್ಚೀತ್ ಕಾ ಮುಖ್ಯ ವಿಷಯ ಊರ್ಜಾ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಸಾಝೇದಾರಿ ಕೋ ಮಜಬೂತ್ ಕರ್ನಾ ಥಾ.
2: The discussions also
3: आर्थिक सहयोग को सिर्फ ऊर्जा क्षेत्र तक सीमित ना रखकर खनन, पशुपालन, परिवहन, कृषि उपकरण, ऑटोमोबाइल और दवा उद्योग जैसे क्षेत्रों तक विस्तारित करने पर चर्चा हुई. चर्चा का उद्देश्य ऐसे अवसर और तरीके तलाशना है जिनसे भारतीय कंपनियां वेनेजुएला के बाजार में सफलतापूर्वक अपना कारोबार बढ़ा सकें.
2: Can enter the Venezuelan market successfully.
1: गृहमंत्री अमित शाह ने कहा है कि नरेंद्र मोदी सरकार ने पूर्वोत्तर में हिंसा के युग का अंत करके इस क्षेत्र को विवादों के केंद्र से अवसरों के केंद्र में बदल दिया है. पूर्वोत्तर परिषद के 73वें पूर्ण सत्र में भाग लेने के बाद सोशल मीडिया पोस्ट में गृहमंत्री ने कहा कि पूर्वोत्तर परिषद इस क्षेत्र के विकास के लिए रणनीतिक योजना बनाने का कार्य कर रही है. बैठक में गृहमंत्री ने मुख्यमंत्रियों से कहा कि वे कानून व्यवस्था पर ध्यान देने के बजाय नागरिकों के अधिकारों की रक्षा पर ध्यान केंद्रित करें क्योंकि उग्रवाद अब कोई मुद्दा नहीं रह गया है. उन्होंने राज्यों को नई पीढ़ी के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस और मशीन लर्निंग का बुनियादी ढांचा तैयार करने को भी कहा. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्री हरदीप सिंह पुरी तथा केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने आज नई दिल्ली में भारत की पहली फ्लेक्स फ्यूल यात्री कार का लोकार्पण किया. इसका निर्माण मारुति सुजुकी ने किया है. इस अवसर पर श्री पुरी ने कहा कि यात्री वाहनों में फ्लेक्स फ्यूल तकनीक की शुरुआत भारत की ऊर्जा परिवर्तन यात्रा का एक नया अध्याय है. श्री नितिन गडकरी ने कहा कि फ्लेक्स फ्यूल वाहनों से प्रदूषण कम करने, कच्चे तेल के आयात पर निर्भरता घटाने और विदेशी मुद्रा की बचत करने में मदद मिलेगी.
4: हमारे देश से करीब 22-23 लाख करोड़ रुपए हम फॉसिल फ्यूल के इंपोर्ट के लिए खर्चा करते हैं. हमारे प्रधानमंत्री जी ने कहा है कि हमको आत्मनिर्भर भारत बनाना है. अगर आत्मनिर्भर भारत बनाना है तो हमें इंपोर्ट को कम करना पड़ेगा और एक्सपोर्ट को बढ़ाना होगा. हमारे देश में अगर ये इंपोर्ट को कम करना है तो हमें अल्टरनेटिव फ्यूल और बायो फ्यूल पर काफी काम करने की आवश्यकता थी और इसलिए ये जो इंडस्ट्री है यही हमारे देश के ग्रोथ का ग्रोथ इंजिन है.
1: फ्लेक्स फ्यूल वाहन पेट्रोल और एथेनॉल के विभिन्न मिश्रणों पर चल सकते हैं. ये समाचार आकाशवाणी से प्रसारित किए जा रहे हैं.